0: FM 101.3 MHz പ്രക്ഷേപണം തുടരുന്നു. ഇനി 12 മണിക്ക് ഹിന്ദിയിലും 12:05 ഇംഗ്ലീഷിലും വാർത്തകൾ. ഡൽഹി റിലേ.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान ने कहा है कि विद्यार्थी सरकार की प्राथमिकता हैं और सरकार उनके लिए संवेदनशील है. आज नई दिल्ली में